आरंभ करुछु कलाकार आउ मु अछि आपनक सह मोनालिसा आज हमें कथा हवा एमिति जणे अभिनेत्री विषय रे जे अनेक गीतरे आमको नचे छंती आउ अनेक अभिनय रे आमको कंदे छंती